साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो सखा सहन प्यार प्रीतम नाम

पत होए, मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै तां शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुल्ला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मन मुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सुवारे, गुर कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल सद

धरती ते आकाश चढ़ावे चढ़े आकाश गरावे पेखारी ते राज करावे राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावे।

बल बल जाऊं सतगुर साचे नाम पार कमन उपमा देऊ कमन सेवा सरेऊ एक मुख रसना रसो जुग जोर कर फुन मन बच क्रम जान अन

धरण आले गावे सिद्ध समाधि अंदर गावन साध विचारे गावन जती सती संतोखी गावे वीर करारे गावन पंडित पढ़ल खीसर।